0: ኮመ ነፍሰኪስ መሩገ ረሀል ብገናኔ እችኬ አዲትየ በሚሁን ኩለ አመልተከ ትየ በሚሁነ ፉሪሀመ እጀዛ ድባን ከንከሸወሪ ቅያመ ድወሁኔ ፈሄነረከይን እኪባ ኩረቫ ስዋሩገ ቤድብ ሚሃ ደናሽ ፈሄ እሚሀኩ ነሲብ ልብገን ፊከንከሸወሬ ከሂቤሪ ከምገ ዋጉቲ ውፈለዴ እች ከምጋ ሜኑይ ዱንዬገ ድሪውሉን ወይ
1: ए मावेस सुट्टा लाफिंग
2: आहार में सुट्टा लाफिंग
3: ए लिस्ट को मावेस ही मना ला
4: अमिल्ल फैसा आंदा गें अमिल्ल हसिंगाडा गेल्लुन दिरुमकी किहा मोए कमे ए में मावेस सुट्टा लाफिंग
5: दुमफई आहार में गे हाथुरे दुमफतु के इस्तेमाल कुरुम गे साबुन दिमावा सिही मसल तोगा आहार को हम मिलियन बुरे किना मीहु मरवा कमा तफास हिसाब तकुन दक्का फस नुजेही ಅವಹ ದುಂಫತುಗೆ ಇಸ್ತಿಯು ಮಾಲ್ಕುರುಂ ಹುಟ್ಟಾಲ ಮಾಹಿಂಗ
6: ಹಿಮಬೇ ಜೆಹಿಫಾವಾ ಮೀಹೆಗೆ ಫರಾತುಂ ಎಹೆಂ ಮೀಹಕ ಬಲಿ ಫೆತುರುದಾಣೆ ಮುದ್ದತಕಿ ಕೊಬ
7: ಬಿಹಿನೆಗುಮ್ಗೆ ಹತರು ದುವಸ್ ಕೂರಿಂ ಬಿಹಿನೆಗುಮ ಫಹು ಹತರು ದುವಹ ಹಮೆಯ ಬಲಿ ಜೆಹಿಫಾವಾ ಮೀಹಾಗೆ ಫರಾತುಂ ಎಹೆಂ ಮಿಹುಣ ಬಲಿ ಫೆತುರುಮ್ಗೆ ಫುರ್ಸತೋವೆ
8: ಹಿಮಬಿಹಿಗೆ ಅಲಾಮತೆ ಫೆಣಿಜನಮ ಲಸ್ನು ಕುರವ ಸಿಹಿ ಫರುವ ಹೋದವ
9: ದಿವೆಹಿ ಎಫ್ ಎಂ ದಿವೆಹಿ ನಾಯಕು ನೋದಿಯ ಏಕೆ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್.